0: lâu pi hong hiya mai ki le a anei di dan ngai to ti ti a pa jian an phal lâu pi pi van nei bang hi le i lung kham na di phet bang le hi the
1: Hi lo tel
0: a hi
1: ha.
0: ja kin a pa ja ka til pa jian in e a di a se lâu pi ba hi ti ti kha bang hi kha di lâu wai a hi pa ja kin a e pa jian in e a di an se sak lâu hi chia pom chia ma lung ke het lâu ti ni la ke lung ke het lâu a e inu pa hin kwa bang i kal bang su se mai lâu ti ni la nu pa hi na pen len kip zo ding na he kon nien zo a he
1: ओ के पा हुआ लो पा सान लेन ते नु पा नो नो ते तुंग के पा थुकन गे ना ए जिल थम ले एतन थम ले तम पी आ ओम दिन का किंग ता आन गाय हे तु ते आ दिन ना कि इत ना पिन मा थु पी सक लेंग मो फो ते ना हि ले मा बान पथ्यान पथ्यान नि हन इत ना तेंग तो पथ्यान इत ना तेंग तो नु पा हिन ख्वा नुम तक ले मा बान ना नदम कुमु चिदम ना तो सोत पी हों दम खोम थे दिंग ना कदे सक ना खोन खा कही tu ni ho lim na he tan in zo ta di ngo ke pak lo
2: pa ke anuam lo non non po twa
3: akasvani church and pur fm zala khat point limiga heart sa panung ki pong kya pai te program to ngai kya ta ko couples of the week mr and mrs swanlan khup tong te to hi tuin phan dala ngai khyang nai sun zom dinga Olive PWF Choir Tiapan, Ching Hoi Ching Makai Nanuaya. May Vag Vapuak Vieni Chilai Ngai Sun Somdi.